सारे मा पारे पमारे सा मारे मारे सारे मारे मारे मारे पावा पारे मारे सारे मापानी पावा पानी सा पासानी मापासानी पावा पानी मापानी पावा मारे सा